सुरुपच्या ऐकोप्यानं कोंगणीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे. कोंगणीनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिलं गीत. साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा. गीत जीवितांत अधुरे.

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायले ले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता परत एक पटी देव बरे करूं। येदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।